0: ईशा सुवाने कुरंत
1: कोब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगळु फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगळु वेहेता फेन्निगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हेफु माडु कोब्बला की कुरं कुरा सुवालत तमे
0: मि तैयार वणी दिवेहे एफ एम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्राम ए दिवेहे बहुगे सुवाल अन्ना ಕೊಂಗರು ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: मी सगुंगे तेरें हमा बुद्धिनवा मी हूँ बुनाने थे एवरे एबही मुस्लिम इहुति भी किबला फियवा एहम फरातकं अम्ब्राली खुंगे चंगे ये खालेग फान विदालवाशे मशरिकाय मगरिब मिल्कवे वडिगं वनी अल्लाहशे एकलांगे इराद कुरववा मी हका सीधा विगंवा तिदमगं मगुदखवते
1: Divehi FM, Divehi Naiku. Nuwa diha eken megahertz.
2: Alinur.